ಕೃಷ್ಣಪ್ರಸಾದೋಪಾಧ್ಯಾಯಃ. ಆದೌ ಮುಖ್ಯವಾರ್ತಾಃ. ಪಶ್ಚಿಮಬಂಗಸ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನಿರ್ವಾಚನೆ ಭಾಜಪೇತಿ ದಲಂ ಪ್ರಬಲ ಜನಾದೇಶಂ ಪ್ರಾಪ್ತುಂ ಸಜ್ಜಮಸ್ತಿ. ಅಷ್ಟಚತ್ವಾರಿಂಶತ್ ಸ್ಥಾನಾನಿ ಜಿತ್ವಾ ಪ್ರಾಯಃ ಸಾರ್ಧೈಕಶತಾಧಿಕೇಷು ಚ ಅಗ್ರೇ ಅಸ್ತಿ. ತೃಣಮೂಲ ಪಕ್ಷಃ ತ್ರಯೋದಶ ಸ್ಥಾನಾನಿ ಜಿತ್ವಾ ತ್ರಿಸಪ್ತತಿ ಸ್ಥಾನೇಷು ಚ ಅಗ್ರೇ ಅಸ್ತಿ. ಅಸಮರಾಜ್ಯೆ ಭಾಜಪೇತಿ ದಲಂ ತೃತೀಯಾವಧಿಂ ಯಾವತ್ ಪುನಃ ಅಧಿಕಾರಂ ಪ್ರಾಪ್ಸ್ಯತೀತಿ ನಿಶ್ಚಿತಂ. ತಮಿಳುನಾಡುರಾಜ್ಯೆ ಅಭಿನೇತ್ರಿತಃ ರಾಜನೇತ್ರಿರೂಪೇಣ ಪರಿವರ್ತಿತಃ ವಿಜಯಸ್ಯ ಟಿವಿಕೆ ಇತಿ ದಲಂ ಬೃಹತ್ತಮ ದಲತ್ವೇನ ಉದ್ಭುತ್ವಾ ಇತಿಹಾಸಂ ರಚಯತಿ. ಅಪಿ ಚ ಕೇರಳರಾಜ್ಯೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಸ್ಯ ನೇತೃತ್ವೇ ಯುಡಿಎಫ್ ಇತಿ ದಲಸಮೂಹಃ ಎಲ್ಡಿಎಫ್ ಇತ್ಯಸ್ಯ ಸ್ಥಾನೆ ಸ್ಪಷ್ಟಂ ಬಹುಮತಂ ಪ್ರಾಪ್ತುಂ ಪ್ರಸ್ಥಿತಃ. ಎನ್ಡಿಎ ದಲಸಮೂಹಶ್ಚ ಪುದುಚೇರಿ ಕೇಂದ್ರಶಾಸಿತ ಪ್ರದೇಶೆ ಪ್ರಶಾಸನಾಧಿಕಾರಂ ಧಾರಯಿತುಂ ಪ್ರಸ್ಥಿತೋಸ್ತಿ. ಅಥ ವಾರ್ತಾಃ ವಿಸ್ತರೇಣ. ಚತುರ್ಣಾಂ ರಾಜ್ಯಾನಾಂ ವಿಧಾನಸಭಾ ನಿರ್ವಾಚನಸ್ಯ ಸಾಂಪ್ರತಿಕ ಗಣನಾನುಸಾರಂ ಪಶ್ಚಿಮಬಂಗಪ್ರದೇಶೆ ಭಾಜಪೇತಿ ದಲಂ ಆಶ್ಚರ್ಯಜನಕತಯಾ ಆಧಿಕ್ಯಂ ಪ್ರಾಪ್ನೋತ್. ತಮಿಳುನಾಡುರಾಜ್ಯೆ ನೂತನತಯಾ ಪ್ರವಿಷ್ಟಂ ಅಭಿನೇತುಃ ಸಿ ಜೋಸೆಫ್ ವಿಜಯಸ್ಯ ತಮಿಳಗಾ ವೆಟ್ಟಿ ಕಜಗಂ ಇತಿ ದಲಂ ಅಗ್ರೇ ಅಸ್ತಿ. ವಿಪಕ್ಷೀಭೂತಂ AIADMK ಇತಿ ದಲಂ ದ್ವಿತೀಯ ಸ್ಥಾನೆ ಅಸ್ತಿ. ರಾಜ್ಯಸ್ಯ ಸಾಂಪ್ರತಿಕ ಶಾಸಕ ದಲಂ DMK ಇತಿ ದಲಂಚ ತೃತೀಯ ಸ್ಥಾನೆ ಅಸ್ತಿ. ಕೇರಳೆ ಸರ್ವೇಷಾಂ ಚತ್ವಾರಿಂಶದಧಿಕೈಕಶತ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಾಣಾಂ ಪರಿಣಾಮಾನಿ ಪ್ರವೃತ್ತಯಶ್ಚ ಉಪಲಭ್ಯಂತೆ. ಯತ್ರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಲಸ್ಯ ನೇತೃತ್ವೇ ಯುನೈಟೆಡ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಫ್ರಂಟ್ ಇತಿ ದಲಸಮೂಹಃ ಸತ್ತಾಧಾರಿ ಬಾಮ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಫ್ರಂಟ್ ದಲಸಮೂಹಸ್ಯ ಪರಾಜಯಾತ್ಮಿಕಾಃ ಪ್ರವೃತ್ತಯಃ ಸಂತಿ ಆಗಮ್ಯಮಾನಾಃ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಲಂ ಪಂಚಪಂಚಾಶತ್ ಸ್ಥಾನಾನಿ ಜಿತ್ವಾ ಅಷ್ಟ ಸ್ಥಾನೇಷು ಚ ಅಗ್ರೇ ಅಸ್ತಿ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಲಸ್ಯ ಮಿತ್ರಪಕ್ಷಭೂತಂ IUML ಇತಿ ದಲಂ ಪಂಚಾದಶ ಸ್ಥಾನಾನಿ ಜಿತ್ವಾ ಸಪ್ತ ಸ್ಥಾನೇಷು ಚ ಅಗ್ರೇ ಅಸ್ತಿ. ಸತ್ತಾಧಾರಿ CPM ಇತಿ ದಲಂ ದ್ವಾವಿಂಶತಿ ಸ್ಥಾನಾನಿ ಜಿತ್ವಾ ಚತುರ್ಸ್ಥಾನೇಷು ಅಗ್ರೇ ಅಸ್ತಿ. ಸಹಯೋಗಿ ದಲಂ CPI ದಲಂ ಸಪ್ತ ಸ್ಥಾನಾನಿ ಜಿತ್ವಾ ಏಕಸ್ಥಾನೆ ಅಗ್ರೇ ಅಸ್ತಿ. ಕೇರಳ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಲಂ ಷಡ್ ಸ್ಥಾನಾನಿ ಜಿತ್ವಾ ಏಕಸ್ಥಾನೆ ಏವ ಅಗ್ರೇ ಅಸ್ತಿ. ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳ ರಾಜ್ಯಸ್ಯ ತ್ರಿನವತ್ಯಧಿಕ ದ್ವಿಶತ ವಿಧಾನಸಭಾಸನೇಷು ಆಹತ್ಯ ಏಕಷಷ್ಟಿ ನಿರ್ವಾಚನ ಕ್ಷೇತ್ರಾಣಾಂ ಪರಿಣಾಮಾಃ ಘೋಷಿತಾಃ. ಭಾಜಪೇತಿ ದಲಂ ಅಷ್ಟಚತ್ವಾರಿಂಶತ್ ಆಸನಾನಿ ಪ್ರಾಪ್ನೋತ್. ತೃಣಮೂಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಲಂಚ ತ್ರಯೋದಶ ಸ್ಥಾನಾನಿ ಅಜಯತ್. ये प्रमुखाः भाजपा प्रत्याशिनः विजयं पंजीकृतवन्तः तेषु आसनसोल दक्षिण क्षेत्रात् अग्निमित्रा पॉल, भातर क्षेत्रात् कर्फा सोमेनः चास्ति. TMC इति दलस्य रेयार हुसेनः सरकारः भगवांगोला क्षेत्रात् विजयी अभवत्. अधुना पर्यन्तं उपलभ्यमानानां 32,200 आसनानां ಪ್ರವೃತ್ತೇ ಅನುಸಾರ ಭಾಜಪಿ ದಲಂ ತ್ರಿಪಂಚಾಶದಧಿಕೈಕಶತಾಸನೇಷು ತೃಣಮೂಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಲಂ ತ್ರಿಸಪ್ತತಿ ಸ್ಥಾನೇಷು CPM ದಲಂ ಏಕಸ್ಥಾನೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದ್ವೇ ಅನ್ಯೇ ಚ ತ್ರಿಷು ಆಸನೇಷು ಅಗ್ರೇ ಸಂತಿ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಥ TMC ನೇತ್ರಿ ಮಮತಾ ಬ್ಯಾನರ್ಜಿ ಭವಾನಿಪುರ ಕ್ಷೇತ್ರೆ ಸ್ವಸ್ಯ ಭಾಜಪಾ ಪ್ರತಿದ್ವಂದಿನಃ ಸುವೇಂದು ಅಧಿಕಾರಿ ಇತ್ಯತಸ್ಯ ಅಪೇಕ್ಷೆಯಾ ಅಗ್ರೇ ಅಸ್ತಿ. ಅಥ ಚ ಸುವೇಂದು ಅಧಿಕಾರಿ ನಂದಿಗ್ರಾಮ ಕ್ಷೇತ್ರೆ ಅಗ್ರೇ ಅಸ್ತಿ. ಆಮ್ ಜನತಾ ಉನ್ನಯನ್ ದಲಸ್ಯ AJUP ಇತ್ಯಸ್ಯ ಪ್ರಮುಖಃ ಹುಮಾಯು ಕಬೀರಃ ನೌದಾ ಅಥ ರೆಜಿನಗರ್ ಸ್ಥಾನಯೋಃ ಅಗ್ರೇ ಅಸ್ತಿ. ಪ್ರಿಯಾಃ ಶ್ರೋತಾರಃ, ಸಂಸ್ಕೃತ ವಾರ್ತಾಯಾಃ ಸಂಸ್ಕರಣಮಿದಂ ಇದಾನೀಂ ಆಕಾಶವಾಣಿತಃ ಪ್ರಸಾರ್ಯತೆ. ಸೌಮ್ಯವ ಕಾರ್ಯಕ್ರಮೋಯಂ ಆಕಾಶವಾಣ್ಯಾಃ ಅಂತರ್ಜಾಲಪಟಲೆ www.newsonair.gov.in ಇತ್ಯತ್ರ ಅಥ ನ್ಯೂಸ್ ಆನ್ AIR ಚಲದೂರಭಾಷೀಯ ತಂತ್ರಾಂಶೆ ಅಪಿ ಉಪಲಬ್ಧೋ ಭವಿಷ್ಯತಿ. ಅಪರತ್ರ ಅಭಿನೇತಾ ರೂಪೇಣ ಪರಿವರ್ತಿತಃ ರಾಜನೇತಾ ವಿಜಯಃ ತಮಿಳಗಾ ವೇತ್ರಿ ಕಜಗಂ ಇತಿ ದಲ ಮಾಧ್ಯಮೇನ ತಮಿಳುನಾಡು ರಾಜ್ಯಸ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನಿರ್ವಾಚನೆ ಇತಿಹಾಸಂ ರಚಯಿತುಂ ಸಜ್ಜಃ ಅಸ್ತಿ. ರಾಜ್ಯಸ್ಯ ಬೃಹತ್ತಮ ದಲತ್ವೇನ ಚ ತಸ್ಯ ದಲಂ ಅಗ್ರೇ ಸಮ್ಮುಖಸ್ಥಂ ಅಸ್ತಿ. ತಸ್ಯ ದಲಂ ಚ ರಾಜ್ಯಸ್ಯ ಚತುಸ್ತ್ರಿಂಶದಧಿಕ ದ್ವಿಶತ ನಿರ್ವಾಚನ ಕ್ಷೇತ್ರೇಷು ಸಪ್ತಾಧಿಕೈಕಶತ ಸ್ಥಾನೇಷು ಅಗ್ರೇ ಅಸ್ತಿ. ಸಂಪೂರ್ಣೆ ರಾಜ್ಯೆ ಕಠೋರ ಸುರಕ್ಷಾಯಾಃ ಮಧ್ಯೆ ಸರ್ವೇಷು ಮತದಾನ ಕೇಂದ್ರೇಷು ನಿರ್ದಿಷ್ಟಗಣನಾ ಕೇಂದ್ರೇಷು ಮತಗಣನಾ ಪ್ರಚಲತಿ. ರಾಜ್ಯೆ
तीव्र त्रिकोणीय संघर्षे निर्वाचन आयोगानुसारं मुख्यमंत्री एम के स्टालिन इत्यस्य नेतृत्वे शासितः द्रविण मुनेत्र कड़गम डीएमके इति दलं 59 आसनेषु अग्रे अस्ति, 9 आसनानि च तेन विजितानि। तस्य प्रतिद्वंदी अखिल भारतीय अण्णा द्रविण मुनेत्र कड़गम दलेन 50 आसनेषु अग्रत्वं प्राप्तमस्ति। पीएमके इति दलं 5 स्थानेषु अग्रे अस्ति। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस इति दलं 4 स्थानेषु अग्रे अस्ति। भाजपा इति दलं 2 स्थानयोः अग्रे अस्ति। अन्य च 8 स्थानेषु अग्रे सन्ति। ये अन्य राजनैतिक दलाः दलानि सन्ति। असम राज्ये सत्ताधारी भाजपा पक्षः असम राज्यस्य निरन्तरं तृतीयवार राज्ये निरन्तरं तृतीयवारं अधिकारं धारयितुं सज्जः प्रतीयते। आहत्य 26 विधानसभास्थानेषु 41 निर्वाचन क्षेत्राणां कृते परिणामस्य घोषणा कृता अस्ति। भाजपा दलं 31 स्थानानि प्राप्नोत्। तस्य मित्रपक्षैः एजीपी असम गण परिषद इति दलेन 2 स्थाने प्राप्ते, बोडोलैंड पीपल्स फ्रंट इति दलेन च 5 स्थानानि प्राप्तानि। अपरत्र अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक फ्रंट इति दलेन 1 स्थानं प्राप्तमस्ति। शेषानां 70-80 आसनानां कृते उपलभ्यमानानां प्रवृत्तेः अनुगुणं भाजपेति दलं 50 स्थानेषु अग्रे अस्ति। तस्य मित्रदलानि तेषु एजीपी 6 स्थानेषु, बोडोलैंड पीपल्स फ्रंट 5 स्थानेषु, अपरत्र कांग्रेस दलं च 21 स्थानेषु, एआईयूडीएफ इति दलं 1 स्थाने, राज्योर्दल इति 2 स्थाने अग्रे सन्ति। केरल राज्ये 44 आसनानां कृते प्रवृत्तयः परिणामाश्च उपलभ्यमानाः सन्ति। कांग्रेस दलं 5 स्थानानि जित्वा 57 निर्वाचन क्षेत्रेषु अग्रे अस्ति। राज्यस्य शासकभूतं सीपीएम इति दलं 4 स्थानानि जित्वा 23 स्थानेषु च अग्रे अस्ति। तस्य मित्रपक्षीभूतं सीपीआई इति दलं 9 स्थानेषु अग्रे अस्ति। आरएसपी इति दलं 3 स्थानेषु अग्रे अस्ति। केरल कांग्रेस दलं 7 स्थानेषु, भाजपा इति दलं 2 स्थानेषु च अग्रे अस्ति। पुदुच्चेरी केन्द्रशासित प्रदेशस्यापि परिणामाः प्राप्ताः। घोषितासु 13 परिणामेषु सत्ताधारी एआईएनआरसी इति दलं 6 स्थानानि जित्वा 4 स्थानेषु च अग्रे अस्ति। कांग्रेस दलं 1 स्थानं जित्वा 6 स्थानेषु अग्रे अस्ति। डीएमके इति दलं 1 स्थानं जित्वा 3 स्थानेषु अग्रे अस्ति। भाजपा इति दलं 2 स्थानयोः अग्रे अस्ति। एआईएडीएमके इति दलं 1 स्थाने अग्रे अस्ति। स्वतन्त्रः पक्षत्वेन 2 स्थानयोः अर्जिते स्तः एक स्थाने च अग्रे अस्ति। पञ्चराज्येषु 7 निर्वाचन क्षेत्राणां उपविधानसभा निर्वाचने भाजपेति दलं गुजरात त्रिपुरा नागालैंड राज्येषु प्रत्येकस्मिन् स्थाने विजयं प्राप्नोत्। महाराष्ट्र कर्णाटक राज्ययोः एकस्मिन् स्थाने च अग्रे अस्ति। कर्णाटके कांग्रेस दलं 2 निर्वाचन क्षेत्रं अवाप्नोत्। महाराष्ट्रे भाजपायाः मित्रपक्षं राष्ट्रवादी कांग्रेस दलं एनसीपी इत्यनेन अन्यस्मिन् निर्वाचन क्षेत्रे अग्रत्वम् उपलब्धमस्ति। अद्य सायंकाले प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी नवदेहल्याः भाजपा मुख्यालयं गच्छति। 4 राज्येषु 1 केन्द्रशासित प्रदेशे च विधानसभा निर्वाचनस्य परिणामानन्तरं सः दलस्य कार्यकर्तृन् साक्षात् संबोधयिष्यति। ईरान देशः संयुक्त राज्य अमेरिका देशाय होर्मुज जलसंध्यां न प्रविष्टुं सावधानम् अकरोत्। तेनोक्तं यत् अस्मिन् क्षेत्रे